0: कोना साथ रेडियो सारंग 107.8 एफएम रंगरंगाचनी आयचे कोंकणी प्रसारातून का समेस्तांक मोगासो स्वागत
1: आयचे आंगडे असो अनेक पंगड असा आम्ही जनाव कोंकणी उलोसो लोक फकत आमच्या कर्नाटकांत वा करावळी प्रदेशांत मात्र न्ही आमच्या केरळांत असा आणि लक्षिल्ल्या कासरगोड जिल्ह्यांत सबार तिरगज असात आणि तांतून एक तिरगज असा मंजेश्वर आणि यस मंजेश्वर गावात आवनो अनेक पंगड आज आपले प्रदर्शन देऊच्याक या स्पर्ध्याक ती आयली असात आणि त्यांच्या पंगडाचे नाव असा ओबियांसो गोंज विलमाटी सोजा आणि पंगड मंजेश्वर हांचे तावनो आयच्या आंगड्याचे मुखले प्रदर्शन तुमच्या मुखार
2: देवा बापा

0: உபரிக்கிறோம். டீம் ஓவியாசு கோன்சு போ அபுர்பாயின் போ சுபித்தரானு அனி கண்டிசாவனு அம்மா சுமேஸ்தாங்க தும்சு பிரதர்ஷனு அனி ஸ்பர்தியாச்சே மட்ட அம்மா சுமேஸ்தாங்க பசந்தலே அனி கண்டிசாவனு அம்சு வீக்ஷக்காங்கி ருஸ்லே முழு பருவசு அம்மா சுமேஸ்தாங்க தர் முகச்சனோ ஐச்ச அங்கடியாந்து அப்பலே தாலேந்து தண்ணி யா ஸ்பர்திய முகாந்து அம்மா சுமர் தோர்ச்சே பிரயத்தன் தண்ணி கெல்லாசா கோங்கிதா இஸ் காரிக்கிரமாந்து அம்மி பொருத் மல்தாவும் சுமேஸ்தாங்க நமஸ்கார்.
1: You're listening to Radio Sarang, 107.8 FM.
2: Kaniyeche naav teka pindilya panachi katha. Kaniyegar Valli Quarters sadar katha Praveen Nidodi. Sodune patla eka gadiye taun tadek nadren polayte sasullo ani parkung prayatan kartalo. Ekaneka ganchi mundlo sambandh pahilya ganchi ekdam viruddh dusri ganch आणि दुसऱ्याक आणि तिसऱ्याकी तो सलो सतत विरुद्ध संबंध. बहुशा दोन्ही गांची एकाच प्रकार असलो तर संबंध करतो ना. साखर नसताना पियेल्या चायवरी तोंड बोर कोटसाण भरली. दोडवल्या दिसाळे परत उक्ते करून त्या सतस्विरेक सोयता वय त्यांचं मुकामळ आणि नाका नाका म्हणारी दिस्ट परत त्यांच वाचता. मुझे नाव तर तो विसरोंग ना. कोण विसरना तरी तो खंडित विसरतलो म्हणून चिंतलो. पूण ना, इतल्या वर्सा उपरांत कशें विसरचें हेंच सवाल म्हाका परत परत दसूंक लागलें. बोशा तो फारीकपण आशेता. हांवें केल्ल्या एकाच नीच कर्तुबाक ताणें ह्या रितीर धिक्कार केला. ह्या नीज जावनी ताणें तशें चिंतलां. हांव नेणा सडीत ह्या विशीं विचार करूंक चिंताना सत कितें तें जाणा जावची उर्बा कठीण जाली. ताका बेठ्या म्हणली ताणली जब्बर जाली. देड हप्ते आदीं भायर गेल्लो तेन्नाच ताचे उपरांत घरा भायर पांय तेंकूंक ना. पांयांची गांठ सुजुल्ली. अशें भक्तलें की सूज आनी उणी जावचीच ना. पांय सडले परीस म्हजे भितरली अस्कत कांय सयत सडोवन आयिल्ली आनी म्हाका पोकळ करता घात म्हणलो दुबाव वाडयताली. पूण आज अर्शेंच्या परास सडस अस्कत कांय आनी आकांत बरल्लो. शिक्षण शेतांत हांवें दिल्ल्या 38 वर्सांचे सेवे खातीर म्हाका मान दिल्लो. ह्या 38 वर्सांनी हांवें दिल्ल्या निस्वार्थी सेवेक आदर्श शिक्षक म्हूण म्हाका सन्मान केल्लो. ह्या वर्सांनी हांवें केल्ल्या सडावत हरियेका बऱ्या करणेचो उल्लेख केल्लो. तारी पय केल्ल्यो पूण हांवें केल्ल्या एका करणेक जी करणी हांव करीन म्हूण कोणूच चिंतूंक शकचो ना. ताचो कोणीय उल्लेख करूंक सोदची ना शिवाय म्हज्या अंत्यस्करणान. आनी आज म्हज्या अंत्यस्करणान उल्लेख करून जाल्ला. हांव भितरले भितरच खावं जेवा. म्हाका सारको उडास आसले प्रकार हांवें केल्लें एकच नीच काम जें आज म्हणसर कोणी नेणा. भोवशा तोय म्हजो विद्यार्थी सयत कित्याक त्या दाळा म्हज्या हाती अधिकार आसलो. हांवें म्हजें आपलेंपण व्यक्त केल्लें. आज ताका पदवी आसा. ताणें ताचें आपलेंपण दाखयलें. पूण कितलो तद्विरोध बिलकूल संकळीच्या गांची परी. हांव चिंतूनच गेल्लो. म्हज्या जिनयेंतलें पयलें काम करून हांव ह्या इस्कॉला पावलो. जिवितांत कितें तरी सार्थक करी जय हेरांक देख दी जय एक निस्वार्थी शिक्षक जावन म्हणलो देय धरून. म्हयन्याक म्हाका सोडून 300 रुपया सांबाळ मेळटलो. पयशिल्ल्या ह्या गांवांत 20 रुपयांक भाड्याक मेळिल्ल्या एका घरांत वस्ती काणा जेवणाची विलेवारी लगीन केल्ली. ताका 150 रुपये कशें पुणी कन्न म्हयन्याक 150 रुपये घरा धाडूंक आसलें. पूण उरल्या 50 रुपयां खातीर कितें करूं. भुरग्यांक ट्युशन दिवन सुरू केलें. अशें चलताली दिसा गाडी म्हजी. 2-3 वर्सां पाशार जाली. दिसान दीस वाडोवन येवच्या मरगायेन आनी तेच प्रकार वाडोवन आयिल्ली आपली कुटुंबाची आनवरां आपल्या एकेकास आश अत्रेगाक जीवघात करून घरांत घाली. दीसभर वतान काम करच्या बाबान पिडे निमती खाट धरले वरवीं आसल्या त्या गाय भयण्यांचो आनी गरसो कर्स म्हजेर पडलो. दीस गेल्ले परीस घरा म्हजी म्हाका पयशांची गरज सदलीच. थंय हांगा 22 रुपये रिणी हर एका म्हयन्याक खरेचे पडले. कशेंय दोगां भयण्यांनी खासर जावन आपआपलो संवसार सुरू केलो. पूण आपल्याचे वाताड आयिल्ले म्हज्या भयणी वरवीं भविश्य घरची स्थिती आपणाची स्थिती आनी ह्या मध्ये मुखार चर्चेची भीत घेवन ताणें फळाफळ घेतिल्ली खबर ताका सपाट करून बाबान संवसार सांगलो. हें म्हाका सर कांतावंक लागलें. इतलेच म्हजी प्राय 35 उतरलेली. जशें जिवीत वता तशें वेतलें म्हणूनच रावलो. 6 वर्सां त्या भुरग्याची वळख जाल्ली. कितेंही आसहानी बघप म्हाका भोगतालें. क्लासीन मुखार आटोसरतना हेर भुरग्यांचे केसर म्हाका ताजेरच राग येतालो. पूण कित्याक खुद्द आपूण सयत हाचें कारण नेणा. हांव कित्याक ताका कांटळटां ताज्या रुपाक रंगाक नट्याक एकी नेणा. हेय नेणा की हांव जें चिंतून आसा तें बरें या वायट तो पयलो म्हजे राजून ट्युशनाक येतालो. आतां येना आयकलां हांवें तो दुसऱ्या लागीं ट्युशन घेता तर म्हज्याकी बरें ताका दुसरें शिकयता म्हणलें चिंतप दोनचे पयलें. म्हाका तो समजोवन ताकी सर दुसऱ्याक समजता म्हणलें बघप म्हाका आयिल्लेंच. मोत म्हजी रागान पेटली. फारीकपणाक हांव थांबलो पूण एका दिसाक उकास लाबोंक ना. एक दीस हांव क्लासीक वेताना वेळ जाल्लो. भुरग्यांचो गजाटो सोडलो. हेडमिस्ट्रीन म्हाका आपोवन दोळे बसून विनंती करतना हांव जागो जाल्लो. रागान क्लासीक रिगलो आनी तो भुरगो हेरां परी हांसतालो उरतालो. ताका धर हांवें एक थापड ताज्या कांसुलार दिताना सगळी क्लास स्मशान मौन जाल्ली. बऱ्या घडयांनी जाल्ल्या गालाट्याक आनी म्हज्या क्लासीक बिलकूल संबंद ना म्हणल्यार करून बघलें. सर हांव मात्र न्हय सगळीं उलयतली म्हणटना हांवें म्हाका त्या भुरग्याचेर बी मदू दिल्ली ना. उदासाची ल्हारां अशी मिसू येताली. तशें बील म्हण म्हणल्या परी सुकुल्लो पाय घेवन त्या दिसाच्या दप्तराक रिगलो आनी त्या विद्यार्थ्याचो विलास विचारलो. सप्ताक येवन आनी की 10-15 मिनटां आसले वरवीं म्हाका थंय राखूंक पडलें. आज तुमी प्रकट केल्या पुलिसाच्या संदर्शनांत ताणें उल्लो केल्लो मिस्त्री हाऊस. संपदाकेचेच हांवें म्हजी शिफारस विचारली. संपदाकान एक घडी म्हाका पळोवन उपरांत तुमी फायलां उक्तीं कर आखरेक ताचो विलास दिलो. बसर सोडून 17-18 मिनटान बसुल्लो. पूण हिंसा चिंतना दिसताली कित्याक ताणें आपणाक अशें उल्लेख केला. आपल्या ह्या यशस्वी कारण म्हजो आपलो मिस्त्री ताणें जर म्हाका लांब ताण शिस्त शिकोवंक नासली तर हांव आज ह्या पोलीस खात्यांत रिगतो ना. म्हाका म्हजे सगळेच बंगाले पदाक लागतो ना. पूण तो थापणाची वळख करीत त्या वळखून इन्कार करीत म्हणजे सवालां दसताली ना. म्हाका अवकाश बिलकूल हांव दिवचो ना. हांव सत सांगतलो पुता तुवें देव म्हूण मानसो. हांव तुजो मिस्त्री देव न्हय. तुवें जेजूचो शिस्त म्हूण आपोवन शिस्त न्हय अगर बाराबास तुजेर हांवें घात केल्लो. तुका हांवें फेल करून चार तुवें न्ही केल्ल्या परिक्षेच्या पानांचें एक पान हांवें पिंदिल्लें आनी त्या पिंदिल्लो पाना वरवीं तुका पास जावन मार्क्स मेळोंक नासले अशें म्हजे पाय धर माफ मागतलो. पेदळास म्हजो आदर्श शिक्षक म्हणल्या नांवाक धर्म आसतलो अर्थ आसतलो. चिंतना धर्म तीन धरून ताज्या जरच्या बागल्यार उबो आसलो. दडांनी जिवाच्या एका पुलिसान बारीक तें केलें.